तेनो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करती का पन ठीक हात मजे तहात एंड चुनी करी तहात ऑन आरएम फ्री रेडियो मनोरंजन तरसिक होता साथ सा अप्रतिम कार्यक्रम आहे दहा वाजता पर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तरसिक होनी हमीस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

0: कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी आपण बापाचं नाव घेतो
1: नाचे गौरी नंदन
0: तर ऐकूया नाचे गौरी नंदन तुम्हा सगळ्यांसाठी वाजत आहोत

0: सदानंदाचा
1: तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आज आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिखो या तासाच अप्रतिम कार्यक्रम आपण चालू ठेवूया आणखी एक भक्ती गीतासह येरको देवाचा इन द व्हॉइसेस ऑफ शिवराज माने साठी कलाकारांच्या.

रसिकोत चालूच ठेवूया तासाचा अप्रतिम कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी. आणि रसिको मन प्रसन्न असेल तर प्रत्येक दिवस सुंदर वाटतो. तर आनंदाच्या सुरांनी दिवसाची सुरुवात करूया. गडावर युगात तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत.

0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar.
2: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
0: तरसिको पुनः एकदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात सकाळ बीचा कार्यक्रम सालोंदो वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तरसिको नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या आणि रसिको नेहमीच हसत रहा कारण तुमचा एक स्मित ही कोणता कोणाच्या तरी दिवसाला उजाला देऊ शकते आणि रसिक या क्षणात या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीतास निवड आपण केलेली आहे रुपेरी वालूत इन द व्हॉइसेस ऑफ अभिजित सावंत अँड विश्वजा जाधव

रसिक हो चांगले विचार चांगले माणसं आणि छान गाणी दिवस सुंदर होण्यासाठी एवढ्याच पुरेस असत. तर रसिक हो या तासाचा अप्रतिम कार्यक्रम चालूच ठेवूया 10 वाजतापर्यंत.

तरसिको प्रेमाच्या सुंदर भावना आठवणींच्या गोरक्षणांसह आणि मनाला स्पर्श करणाऱ्या सुरांसोबत मी आहे तुमच्या सोबत 10 वाजतापर्यंत. तरसिको हर्षवर्धन वारे आणि सायली कामडे या दोघांच्या आवाजात ऐकूया प्रीतीचा नाद खुला.

रसिको सुमारे 10 मिनिटाला कार्यक्रम संपण्यासाठी रसिको सकाळी सकाळी रेडिओ मनोरंजनवर ट्यूनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. रसिको 10 वाजतापर्यंत आमची साथ द्या आणि ऐकूया सिंधरा इन द वॉइसेस ऑफ रोहित रोट अँड सोनाली सोनावानी.

तरसिक हो अंजिचा हल्दी सा याचा गाने सेतस आपन्या कार्यक्रमात संगता करिता होत तर पुन्हा एकदा आमचे साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद तरसिक हो लवकर भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी धन्यवाद नमस्कार व शुभ दिन